ነቱ ደን ዱዋክ ወስ ባደለን ነዋነተ ሚያሩ ነው ማስቱ ወስሚሪ ሚህ ንኩለተ ሚህ ኮታ ፍሩልዲ ጎንዲ ይከይነታ ነው ማስቱ ወስሚሪ ኤከኒቨሪ ከማይኩ ሚጎተ ኮተሪ ትሬካ ሙሊ ዱወሰየተ ኩራታ ሚቪ ማስቱ ወስ ahar kiyevagen molumi hekavi kom fada halaku ahar kiyevagen molumi hekavi kiha afoni ummi dekka aharinge mammaya aharinge laumur vet koran jehun nikamiti halu aharinge hakkuka aharinge mamma nokare fada masakke kovvi bodu kurbani mamma raani fadang engulen aaring eduhu ves azum kandel kuda kuda kotari gandakum mi bodu kya aarming ke diriyulum badal kuran aare kya masakkati kuri mamma fahuru veri va fada magama kanganna aare kuri masakke aare nga badu ves beenuvi ehem mi ge kariya ehi yangedi daan nujhe fada dirihulum en hoda ಆರೆಂಗೆ ಮಮ್ಮಗೆ ಹುರಿಹಾ ಕಮೆ ಆರೆಂ ಕೂರ ಆರೆಂಗೆ ಅಮಿಮಿಯಾಕಿ ಬೇನುಂ ವಾ ಹುರಿಹಾ ಕಮೆ ಫುದಿಗೆ ತನವಸ್ ಆರಾಮು ದಿರಿಯುಳು ಮೆಂ ಉಳೆ ಮೀಹ ಕವ್ವ ಎಗಮಕು ಸನಾಯ ಆಹಣ್ಣ ಸನಾಯ ಕೊದ್ದೆವುಣಿ ಕೊಂ ಕಮೆ ಬದಲುಗ ಸನಾಯಂಗೆ ಜೋಣಿ मैं उरिया सर्टिफिकेट है मैं उरिया है जब मैं तुम्हें भी बेकार हुई थी सर मैं और मैं एवरेस्ट सर्टिफिकेट के आखिर ने एक अकुए आहरिंग के थाउडी भी फेम वर्क आहरिंग के काम भी तो काम करने उबली इम्मेन अवेस मैं तो फिर नहीं आहरिंग के नुकुड़ दम देखा आहरिंग के भी फुरुल्ली गोंडी

0: हंगार
1: मी दिवे राज्य के अडू के उफेक तुम्हें
0: कोम्मे उमुरका
2: कोम्मे फांतियका
0: कोम्मे गिंतियका दिवे राज्य के अडू इंहा सतर से कसाली स्नोए किलोहर्ट्स मीडियम वेव
2: अड्डी हनोए मेगाहर्ट्स एफएम बैंड
0: हिब्बरा उम्मी
3: मी मुबारा तुम अलगन अंग आता जुरिबा तह का आ माउदू मात तक अलगन इंगें दान का मुझे फोनी उम्मी तुगा
4: मी होरी नियक कंडा लगे तब मी गें देवे मु कुरिया का दांग हम
3: हितंग एरी मी फर बैरु आनी है वाने लिबुनस नो लिबुनस लिबे था जुरिबा की अलगोड़ देखे को तकवार बड़ो इच्छे
5: वफ़ेंग हगी गतकं हेदुमा बैवरिं पुरा उफावरी दसुले
6: बेस्ट रेडियो प्रेजेंटर कंपटीशन के टाइटल उफलाला बैवरी की
0: रेडियो प्रोग्राम हुशेड मा शौगर वफरात का खास को गें दिवे राज्य गड़ों को लेगें दा रियलिटी शो
7: फाही पे प्रेजेंट
8: बेस्ट रेडियो प्रेजेंटर कंपटीशन
5: ಹುಕುರು ಅದೇ ಹೊಣೆ ಹಿಡಿದು ಹೋಗಿ ಮೆಂದುರು ದೇ ಚಹಾಯರು
0: ರಿಪೀಟ್ ಹುಕುರು ಅದೇ ಹೊಣೆ ಹಿಡಿದು ಹೋಗಿ ರೇಗಂಡು ದಿಹ ಗಡಿತರಿ
5: ಎಂಗಾ ಸತರ ಸತೇಕ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ ಅಟ್ಟಿಹ ನುವೆ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
0: ಫೈಪೆ ಪ್ರೆಸೆಂಟ್ಸ್ ಬೆಸ್ಟ್ ರೇಡಿಯೋ ಪ್ರೆಸೆಂಟರ್ ಕಾಂಪಿಟಿಷನ್ ಮೀ ಮುಬಾರಾತ್ ಗೆ ಕೋ ಸ್ಪಾನ್ಸರ್ ಕಿ ಹೋಲ್ಸೇಲ್ ಪಾಯಿಂಟ್
9: ಹಲೋ ಕಬಾ ಮೇದು ಕೇನೆ
0: ವರ ರಂಗೋಲ್
9: ವರ ಫಕ್ಕಾ ಹಮ
10: ಮೇದು ಎಹಾ ರಂಗಳೆ ನೋ
9: ವಡ ಬಲಿಕ
10: ದೆಂಗ್ ನೆ ಕಾಲ ಗೊತ್ತೆ
11: ಹಮ ವರ ಬೆಸ್ಟ್
9: ದೆಂ ಎಹಾ ಎಹಾ ನೋ
12: ಎಹುನ್ ತೆರಿಂಗೆ ಹಾಲಾ ಹುವಾಲ ಒಳಂ ಫಿಲವಾಲ ವಾಹಕ ದಕ್ಕಾಲುಮ
13: ಕೊಮ್ಮೆ ಬುದ ದುವೈ ಗೆರೆ ಗಡು ಎಗಾರ ಗಡು ಸುಮ್ ಮಿನಿಟ್ ಗ ದಿವಿ ರಾಜ ಗೆಡು ಗೆಣಸ್ ತೆನಿ
10: ಮೇದು ಕಿಹಿನೆ
5: ಎಂಹಾ ಸತರಸ್ತೇಕ ಸಾಳಿಸ್ ನೋಯ್ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ ಅಟ್ಟಿಹ ನೋಯ್ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್